0: bandhen hai payal ne machaya shor was uit de film Mohabbatein. Het volgende liedje is ook uit de film Mohabbatein en het is Aankhe khuli ho ya ho band, didar unka hota hai. Kaise kahu main o yara ye pyar kaise hota hai.
1: Ek ladki thi deewani si, ek ladke pe wo marti thi. Nazrein chuka ke, sharma ke, galiyon se guzarti thi. चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. और मैं सिर्फ यही कह पाता था.